आकाशवाणी पुणे, पराग चिंचोलकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा। केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रीपदाचा कार्यभार। सरकारशी सकारात्मक चर्चेनंतर सीजेपीचं आंदोलन मागे। टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या दोन सूत्रधारांना बिहारमधून अटक। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून करणार मन की बात। राज्यात आषाढी एकादशीचा सण उत्साहात साजरा। आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचा विजय। मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी। आता सविस्तर बातम्या। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला। गेल्या 10 दिवसात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आपल्याला दुःख झालं असून हा आपल्यासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न नाही।

0: असं प्रधान यांनी समाज माध्यमावरील त्यांच्या संदेशात म्हटलं आहे। तरुण हेच या देशाची खरी ताकद आहेत आणि त्या ताकदीला कुणी संभ्रमित करू नये हा आपला उद्देश असल्याचं प्रधान यांनी म्हटलं आहे। जंतर मंतरवरच्या आंदोलनाचा फायदा देशविरोधी घटकांनी घेऊ नये, तसंच विद्यार्थ्यांनी आपला वेळ आणि ताकद आपली कारकीर्द घडवण्यासाठी लावावी या उद्देशानं पंतप्रधानांकडे राजीनामा सुपूर्त करत असल्याचं प्रधान यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे। नीट परीक्षेच्या संदर्भातली सगळी जबाबदारी पहिल्या दिवसापासून घेतली, तसंच पेपर फोडणाऱ्यांमुळे कुठल्याही प्रज्ञावान विद्यार्थ्याची मेहनत वाया जाऊ नये यासाठी अथक प्रयत्न केल्याचं त्यांनी म्हटलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मार्गदर्शन, विश्वास आणि पाठिंब्याबद्दल प्रधान यांनी त्यांचे आभार मानले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय मंत्री परिषदेचा राजीनामा स्वीकारला आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे। प्रल्हाद जोशी सध्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसंच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री म्हणून काम पाहत आहेत। सरकारशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर सीजेपीनं आपलं आंदोलन मागे घेतलं आहे। केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी काल सीजेपीच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली। आंदोलकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही आणि त्यांच्याविरुद्ध कोणताही FIR दाखल केला जाणार नाही, असं नड्डा यांनी सीजेपीच्या शिष्टमंडळासमवेत नवी दिल्लीत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं। नीट UGची प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याच्या मुद्द्यावरही नियमानुसार जास्तीत जास्त मदत देण्यासाठी सरकार तयार असल्याचं नड्डा यांनी सांगितलं। सीजेपीचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सर्व आंदोलकांना त्वरित आंदोलन मागे घेण्याचं आणि शांततेनं आपापल्या घरी परतण्याचं आवाहन केलं। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET पेपरफुटी प्रकरणातल्या मुख्य सूत्रधार बिजेंद्र गुप्ता आणि इंद्रजित विनयकुमार सिंग यांना बिहारमधील समस्तीपूर इथून अटक केल्याची माहिती भिवंडीचे पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांनी दिली आहे। भिवंडी न्यायालयानं त्यांना 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणात याआधी 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे देश परदेशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत। या कार्यक्रमाचा हा 136वा भाग असेल। आकाशवाणी, दूरदर्शन नेटवर्क, AIR न्यूज वेबसाईट आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर देखील हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल। हिंदीतल्या प्रसारणानंतर हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित केला जाईल। 27वा कारगिल विजय दिवस आज देशभरात साजरा होत आहे। यानिमित्त काल द्रास इथं कारगिल युद्ध स्मारकावर शौर्य संध्या हा सोहळा आयोजित करण्यात आला होता। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह संरक्षण दलांचे आणि प्रशासनाचे अधिकारी, माजी सैनिक, वीर पत्नी, हुतात्मा जवानांचे कुटुंबीय या कार्यक्रमाला उपस्थित होते। आज कारगिल युद्ध स्मारकावर हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे। हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। नांदेड जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी अजूनही दमदार पावसाची अपेक्षा आहे। ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
1: जिल्ह्यात आज घडीला 95% खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत। जुलै अखेरीस हा आकडा 100% होईल अशी माहिती जिल्हा कृषी विभागानं दिली आहे। जिल्ह्यात 4,54,000 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी आतापर्यंत झाली आहे। त्याखालोखाल कापसाची पेरणी झाली आहे। अपुऱ्या पावसामुळे मूग, उडीद ही कडधान्य हाती येतील की नाही अशी शंकाही शेतकरी व्यक्त करीत आहेत। नांदेड जिल्ह्यात जुलै अखेरपर्यंत सरासरीच्या 26% पाऊस झाला आहे। लांबलेल्या पावसामुळे शेतकरी चिंतातूर आहे। पिके तरली तरीही जलसाठे मात्र अद्यापही तळालाच आहेत। ही परिस्थिती पाहता प्रशासकीय स्तरावर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे आदेश विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी दिले आहेत। आतापासून पाणी टंचाईच्या उपाययोजना हाती घेतल्या नाहीत तर आगामी काळात नांदेड जिल्ह्यात भीषण परिस्थिती उद्भवू शकते हे मात्र निश्चित। आकाशवाणीसाठी अनुराग पोवळे, नांदेड।
0: आषाढी एकादशीचा सण काल राज्यात सर्वत्र उत्साहात साजरा झाला। विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये लाखो भाविकांनी गर्दी केली होती। राज्यभरातल्या विविध विठ्ठल मंदिरांमध्येही काल दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। पुण्यात निवडुंग्या विठोबा तसंच विठ्ठलवाडी इथल्या विठ्ठल मंदिरात, मुंबईत वडाळा इथल्या विठ्ठल मंदिरात तर अहिल्यानगर जिल्ह्यामधील पारनेर तालुक्यातील पळशी इथल्या विठ्ठलाच्या पुरातन मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या। बीड, भंडारा आणि सांगलीत शालेय विद्यार्थ्यांनी

विठू नामाच्या गजरात दिंडी काढली. रत्नागिरी शहरात एक घर एक तुळस या संकल्पनेवर आधारित उपक्रमाअंतर्गत भाविकांना तुळशीच्या 350 रोपांचं वाटप करण्यात आलं. यवतमाळमध्ये शिवसेनेकडून कामगार बांधवांसाठी उभारण्यात आलेल्या कामगार सुरक्षा निवारा या लोकोपयोगी उपक्रमाचं काल लोकार्पण करण्यात आलं. शेगाव इथं श्री संत गजानन महाराज समाधी मंदिरात काल राज्यासह शेजारच्या राज्यातूनही हजारो वारकरी आणि भाविक दाखल झाले होते. हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर इथले प्रसिद्ध चित्रकार आणि कलाशिक्षक दिलीप दारवेकर यांचं माझी चित्रवारी हे चित्र प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. नागपूरमधील इयत्ता चौथीतील विद्यार्थी युगांत वंजारी यानं वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी एकाग्रता स्मरणशक्ती आणि कौशल्याच्या जोरावर जागतिक स्तरावर एक विक्रम केला आहे. डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या अवस्थेत काल वेगवेगळ्या रंगाच्या 60 गोट्या युगांतनं अवघ्या 48 सेकंदात रंगानुसार 5 स्वतंत्र पात्रांमध्ये अचूकपणे ठेवत हा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. इंडियन वर्ल्ड रेकॉर्ड फेडरेशन LLP नं युगांतला जागतिक विक्रमाचं प्रमाणपत्र प्रदान केलं. त्याचबरोबर वंडर किड्स ऑफ द वर्ल्ड या चषकानं त्याचा सन्मान करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते युगांतचा विशेष सत्कार करण्यात आला. नाशिक जिल्ह्यात सुरगाणा तालुक्यात बोरगाव इथं काल भूकंपाचे 4 धक्के जाणवले. हिंगोली जिल्ह्यामध्येही काल सायंकाळी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. दोन्ही ठिकाणी कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही. क्रिकेट. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये हरारे इथं झालेल्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारतानं यजमान झिम्बाब्वेचा 90 धावांनी पराभव करून 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 20 षटकात 5 बाद 219 धावा केल्या. ईशान किशननं 44 चेंडूत 81 धावा केल्या तर तिलक वर्मानं 29 चेंडूत नाबाद 60 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ 18व्या षटकापर्यंत 119 धावाच करू शकला. भारताकडून अभिषेक शर्मानं 3 तर पदार्पण करणाऱ्या यश ठाकूर आणि प्रिन्स जाधव यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारतीय T20 संघाचा नवीन कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील हा पहिलाच मालिका विजय आहे. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी काल मध्यम ते जोरदार पाऊस पडला. मराठवाड्यात अद्याप पावसाचा जोर कमी आहे. आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार. सरकारशी सकारात्मक चर्चेनंतर CJP आंदोलन मागे. TET पेपरफुटी प्रकरणातल्या 2 सूत्रधारांना बिहारमधून अटक. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. राज्यात आषाढी एकादशीचा सण उत्साहात साजरा. आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचा विजय. मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

ऐकत रहा FM गोल्ड वर। शंभर अंश एक मेगाहर्ट्स वर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी। कार्यक्रम सुरू झालेला आहे मनस्पर्शी आणि या कार्यक्रमात मी तुमचं अदिती तुमची आरजे मैत्रीण मनपूर्वक स्वागत करते। आपण कार्यक्रमाची सुरुवात करतोय एका छान अशा गाण्याने, ऐकूयात।

कधी विणेतून आलो कधी टाळातून आलो, कधी विणेतून आलो कधी टाळातून आलो, तुकोबांची व्यथा घेऊन तळागाळातून आलो। कधी विणेतून आलो कधी टाळातून आलो, कधी तुकोबांची व्यथा घेऊन तळागाळातून आलो। विठोबा संपली वारी निघू कारे घरी आता, विठोबा संपली वारी निघू कारे घरी आता, तुला ठाऊक आहे मी मुला बाळातून आलो। गजलकार सतीश दराडे यांच्या या ओळी आहेत। आणि मंडळी, मला वाटतं आषाढी एकादशी काल झाली आणि जी पायी वारी सुरू होते, जवळजवळ एक महिन्यांचा हा कालावधी असतो, घरदार सोडून तहानभूक खरपून कुठल्याही ऊन वारा पाऊसचा विचार न करता, महाराष्ट्र नव्हेच तर देशभरातून, आता तर ग्लोबल वारी होती यावर्षी, तर ती आंतरराष्ट्रीय स्तरावरून सुद्धा माणसं वारी करत असतात, वारकरी त्या पंढरपूरला जात असतात विठुरायाला भेटण्यासाठी। आणि वारी आषाढी एकादशीला संपते आणि त्यानंतर मला वाटतं वारकऱ्यांच्या प्रत्येकाच्या मनात हीच भावना असते, पुढच्या वारीची ओढ असतेच, परत वारी सुरू झालेली असते, पण पुन्हा हे सतीश दर

0: हेच मागणं मागत परतवारी वारकऱ्यांची सुरू झाली आहे. वारी निर्विघ्नपणे पार पडते आणि त्यानंतर गावाकडची जी जी मंडळी आलेली असतात, महाराष्ट्रभरातून आलेली असतात, देशभरातून आलेली असतात, ते सगळेजण पुन्हा प्रार्थना काय करतात की तुझा विसरण व्हावा अशीच जन्मोन्जन्मी वारी घडत राहू दे आणि पुन्हा जी परतवारी आहे त्याचा प्रवाससुद्धा निर्विघ्न पार पडू दे. लाखो वारकरी गावागावातून पंढरीच्या दिशेने आलेले असतात. कुणाला आजोबांनी नेम घालून दिलेला असतो, कुणाला वडिलांनी दिलेला असतो नेम घालून, कुणाची पिढ्यांपिढ्यांची ही प्रथा असते आणि ही प्रथा जपण्यासाठी गावोगावची मंडळी पंढरीनाथाच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात. आणि असं म्हणतात की वारकरी संप्रदायात असं सांगितलं जातं की आषाढी एकादशीच्या दिवशी कळसाचं जरी दर्शन घेतलं तर कळसावर स्वतः वारकऱ्यांना दर्शन देण्यासाठी पांडुरंग स्वतः तिथे विराजमान असतो. त्यामुळे बरीच मंडळी थेट त्या दर्शनरांगेत 24 तास वगैरे लागतात. त्यामुळे तिथे न जाता कळसाचं दर्शन घेऊन वारी सुफळ संपूर्ण झाली असं मानून पुढचा पुन्हा परतवारीच्या प्रवासाला लागतात. नुकतंच आता परतवारी आता सुरू झालेली आहे आणि हेच की आमचा हा परतवारीचा प्रवाससुद्धा सुखरूप होऊ दे हे मागणं मागून परतवारीचा प्रवास सुरू झाला आहे.
1: जरा ऐका, आपल्या आवश्यक कामांमध्ये आणखी एक महत्त्वाचे काम विसरू नका.
2: वित्त वर्ष 2025-26 करता ज्या करदात्यांना आपले आयकर रिटर्न ITR 1 किंवा ITR 2 मध्ये भरायचे आहे त्यांच्यासाठी रिटर्न जमा करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे.
1: रिटर्न जमा करण्यापूर्वी आपल्या AIS आणि फॉर्म 26AS ची सावधपणे तपासणी करा. तसेच आपली परदेशी कमाई किंवा परदेशी संपत्तीची योग्य आणि संपूर्ण माहिती अवश्य.
2: आपल्या आयकर रिटर्न मध्ये योग्य आणि अचूक माहिती भरा हे क्विक रिफंड मध्ये मदत करते. योग्य रिटर्न तर लवकर रिफंड.
1: प्रत्येक आयकर दाता एक राष्ट्र माता. आयकर विभाग, भारत सरकार.
3: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
4: PM सूर्यघर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in वर.
5: हर घर सूर्यघर.
6: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: भारतीय वायु सेना में अग्निवीर वायु और एयरमैन मेडिकल असिस्टेंट बनने के लिए जल्दी रजिस्टर करें. रजिस्ट्रेशन 26 जुलाई 2026 को बंद हो जाएंगे. अधिक जानकारी के लिए www.ieefrecruitment.edcil.co.in पर जाएं.
2: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14

0: 555 वर कॉल करा।
1: सर पर्सनल लोन ऑफर आहे,
2: पुन्हा ब्लॉक करून टाकतो।
1: सर फ्री ट्रिप टू दुबई,
2: यार हे सुद्धा ब्लॉक। यार कितीदा ब्लॉक करू,
3: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही, प्रत्येक वेळी नवा नंबर येतो।
2: मग काय करू,
3: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर, कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि सबमिट, बस फक्त काही सेकंदांचं काम।
2: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील?
3: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते, फक्त ब्लॉक नाही रिपोर्ट करणं आवश्यक आहे। टी आर ए आय डीएनडी ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा।

आषाढी वारीसाठी प्रमुख दोन पालख्या म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आणि तुकोबारायांची पालखी. आळंदीहून ज्ञानेश्वरायांची पालखी निघते, देहूहून तुकाराम महाराजांची पालखी निघते आणि यासोबतच महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून बीड, अहिल्यानगर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यातून अनेक लहान सहान दिंड्या निघतात. शिर्डीहून सुद्धा दिंडी निघते आणि या सगळ्या पालख्या सगळ्या दिंड्या गोपाळपूर येथे जाऊन काला करतात. काला झाल्यावर साधारण मग त्यानंतर पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो आणि परत येताना पालखीसोबतची गर्दीसुद्धा कमी असते. रोज खूप अंतर जेवढं अधिक अधिक वेळ चालून जेवढं अंतर पार करता येईल तेवढं हे अंतर पार केलं जातं आणि त्यामुळे परतीचा जो प्रवास असतो तो कमी दिवसांचा असतो. आता सोपान काकांच्या पालखीला पंढरपूरला जायला 13 ते 14 दिवस लागतात तर परत येताना फक्त 7 दिवसच लागतात. ज्ञानेश्वर माऊली आणि सोपान काकांच्या पालखी सोहळ्यात परतीच्या प्रवासात रात्रीच चालायला सुरुवात केली जाते असं सुद्धा आहे. 3 वाजता काकड आरती होऊन पालखी निघते. पादुकांची सकाळची पूजा पहिल्या 20व्याच्या ठिकाणी होते. याच ठिकाणी अंघोळी आणि जेवण होऊन त्यानंतर पुन्हा संध्याकाळी 6 पर्यंत प्रवास होतो. परत येताना प्रत्येक दिंडीतलं जे दिंडीतले किमान विणेकरी तरी सोबत असतात आणि थोडे टाळकरी आणि बहुतेक विणेकरी असं दृश्य असतं. पालखी सोहळा गावामध्ये परत आला की गावकऱ्यांच्या तर्फे पालखीचं स्वागत केलं जातं. पालखी मार्गावर सडे रांगोळ्या घातले जातात. काही गावांमध्ये तर बँड किंवा अन्य वाजंत्रीसुद्धा पालखीचं स्वागत करतात कारण पंढरपूरला जाऊन पालखी आलेली असते. मला वाटतं आपल्याकडे महाराष्ट्रात तरी अशी रीत आहे की पंढरपूरला कोण व्यक्ती जाऊन आला तर त्याची त्याचे तो परत आल्यानंतर आपण त्याच्या पाया पडतो. तर असंच त्या पालखी

सुद्धा खूप मोठ्या उत्साहात स्वागत केलं जातं. आणि ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांच्या पालखीमधले जे घरी गेलेले वारकरी असतात ते या दिवशी पुन्हा या ठिकाणी येतात. पालखी सोहळा मंदिरात आल्यावर अभंग होतात, आरती होतात, आणि जे मानकरी असतात त्यांना नारळ प्रसाद दिला जातो. आणि एवढं सगळं झाल्यानंतर पुढचा आता मी जो अभंग म्हणणार आहे तो अभंग तिथे घेतला जातो. पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ, पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ, घरा आले घरा आले घरा आले गोपाळ, सांभाळिले सांभाळिले सांभाळिले अनाथा, सांभाळिले सांभाळिले सांभाळिले अनाथा, केला निळा केला निळा केला निळा पावन.

मंडळी, परतवारीविषयी आपण बोलत होतो आणि परतवारीचा अनुभव कसा असतो की पंढरीहून गावा जाता खंती वाटे पंढरीनाथा, पंढरीहून गावा जाता खंती वाटे पंढरीनाथा, आता बोळवीत यावे आमुच्या गावा आम्हासवे, सद्गतीत कंठ फुटो पाहे हृदय, सद्गदीत कंठ फुटो पाहे हृदय, निळा म्हणे पंढरीनाथा चला गावा आमुच्या आता। असं काहीस वारकऱ्यांच्या भावना असतात, त्यांचं हृदय कंठ दाटून आलेला असतो आणि हृदयात सुद्धा खूप साऱ्या भावना असतात, कारण की म्हणजे हा वारीचा प्रवासच असा आहे की जो शांतही करतो आणि तुमचा सुद्धा स्वतःपर्यंत एक नवीन प्रवास घडवतो। पण एक वैभव जोशींची फार सुंदर कविता आहे, ज्या लोकांना वारीला जायचं असतं पण जाता येत नाही, त्यांच्यावर वैभव जोशींनी फार सुंदर अशी कविता लिहिली आहे। वैभव जोशींच्या कवितेत असं ते म्हणतात की घर दार सोडून जाऊ विठ्ठलाच्या दारी, घर दार सोडून जाऊ विठ्ठलाच्या दारी, दरवर्षी म्हणतो करू पुढच्या वर्षी वारी, घर दार सोडून जाऊ विठ्ठलाच्या दारी, दरवर्षी म्हणतो करू पुढच्या वर्षी वारी। आषाढातलं आभाळ जेव्हा सावळं सावळं होतं घन भरून येता मनन मन भरून येतं, आषाढातलं आभाळ जेव्हा सावळं सावळं होतं घन भरून येता मनन मन भरून येतं, धूळ होते गुलाल आणि माती होते अबीर, धूळ होते गुलाल आणि माती होते अबीर, माहेराला जाण्यासाठी चराचर धीर, धूळ होते गुलाल अन माती होते अबीर, माहेराला जाण्यासाठी चराचर अधीर, आम्ही उरतो घरी जग चंद्र भागे तिरी, आम्ही उरतो घरी जग चंद्र भागे तिरी, दरवर्षी म्हणतो करू पुढच्या वर्षी वारी। संत लईत गातो वारा संतांचे अभंग, संत लईत गातो वारा संतांचे अभंग, झाडे पाने नद्या नाले ओढे होतात कीर्तनात दंग, संत लईत गातो वारा संतांचे अभंग, झाडे पाने नद्या नाले ओढे होतात कीर्तनात दंग, अवघा रंग एक झाला सखा पांडुरंग, अवघा रंग एक झाला सखा पांडुरंग, बसल्या जागी आम्हीच म्हणतो यंदा जरा सॉरी, बसल्या जागी म्हणतो आम्ही यंदा जरा सॉरी, दरवर्षी म्हणतो करू पुढच्या वर्षी वारी।

संसाराची पायरी दिशाहीन भक्ती आणि सुखासीन भाव, दिशाहीन भक्ती आणि सुखासीन भाव असल्या वाटेत लागत नसतो चैतन्याचा गाव, दिशाहीन भक्ती आणि सुखासीन भाव असल्या वाटेत लागत नसतो चैतन्याचा गाव, आम्ही काय म्हणणार राम कृष्ण हरी, आम्ही काय म्हणणार राम कृष्ण हरी, आम्ही फक्त म्हणतो करू पुढच्या वर्षी वारी। तर अशी वैभव जोशी यांची फार सुंदर कविता आहे की दरवर्षी जे म्हणतात की यंदा वारी करू, मग यंदा नाही झाली तर पुढच्या वर्षी वारी करू, तर त्यांच्यासाठी लिहिलेली ही कविता सुद्धा फार गोड आहे। तर परतवारी सुरू आहे, तो परतवारीचा प्रवासही वारकऱ्यांचा खूप निर्विघ्नपणे आणि सुरक्षित पार पडावा याच सदिच्छा। आणि यानंतर आपण ऐकणार आहोत मन की बात, तर कार्यक्रमाची सांगता इकडे येऊया आणि आपण एक गाण्याने या कार्यक्रमाची सांगता करूया।

100.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी. दुपारचे 12:03 झालेली आहेत आणि कार्यक्रम सुरू झालेला आहे रंजक सफर. या सफरीत मी आहे तुमच्यासोबत तुमची आरजे मैत्रीण अदिती. तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय सुंदर अशा गाण्याने. कशावर गप्पा मारणार आहोत हे सांगते, पण त्याआधी गाणं ऐकूया.

पावसामध्ये, तर धुक्याची दुलई अनुभवायची असेल, खळखळणारे धबधबे अनुभवायचे असतील, तर आपण कुठे कुठे जाऊ शकतो याविषयी आज आपण बोलणार आहोत.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: भारतीय वायु सेना में अग्निवीर वायु और एयरमैन मेडिकल असिस्टेंट बनने के लिए जल्दी रजिस्टर करें. रजिस्ट्रेशन 26 जुलाई 2026 को बंद हो जाएंगे. अधिक जानकारी के लिए www.ieefrecruitment.edcil.co.in पर जाएं. भारतीय वायु सेना में अग्निवीर वायु और एयरमैन.
2: जरा ऐका, आपल्या आवश्यक कामांमध्ये आणखी एक महत्त्वाचे काम विसरू नका.
3: वित्तवर्ष 2025-26 करता ज्या करदात्यांना आपले आयकर रिटर्न ITR 1 किंवा ITR 2 मध्ये भरायचे आहे, त्यांच्यासाठी रिटर्न जमा करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे.
2: रिटर्न जमा करण्यापूर्वी आपल्या AIS आणि फॉर्म 26AS ची सावधपणे तपासणी करा. तसेच आपली परदेशी कमाई किंवा परदेशी संपत्तीची योग्य आणि संपूर्ण माहिती अवश्य.
3: आपल्या आयकर रिटर्न मध्ये योग्य आणि अचूक माहिती भरा हे क्विक रिफंड मध्ये मदत करते. योग्य रिटर्न तर लवकर रिफंड.
2: प्रत्येक आयकरदाता एक राष्ट्र माता. आयकर विभाग, भारत सरकार.
4: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
3: हर घर सूर्यघर.
4: सर पर्सनल लोन ऑफर आहे.
5: पुन्हा ब्लॉक करून टाकतो.
4: सर फ्री ट्रिप टू दुबई.
5: यार हे सुद्धा ब्लॉक. यार कितीदा ब्लॉक करू.
6: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही. प्रत्येक वेळी नवा नंबर येतो.
5: मग काय करू.
6: कॉल उचल आणि मग ट्राय DND ऍप वर रिपोर्ट कर. कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग, ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि सबमिट. बस फक्त काही सेकंदांचं काम.
5: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील.
6: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते. फक्त ब्लॉक नाही, रिपोर्ट करणं आवश्यक आहे. TRAI DND ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा.

मंडळी पावसात फिरायला कुठे जाऊ शकतो? तर मुंबई पुण्यातलं छान छान अशी ठिकाणं आहेत. शिरोटा तलाव आहे, हा पुण्यात आहे, कमी गर्दीचं ठिकाण आहे, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. हा तलाव शहराच्या सीमेवरच आहे, त्यामुळे या ठिकाणी पर्यटन

त्यांची गर्दी सुद्धा कमी असते, तिथे थोडासा ट्रेकिंग सुद्धा आहे सोपं असं. तर पण ते जे ट्रेकिंग आहे तो पाऊस ते पावसाळ्यात नाही केलं तर ते आपल्यासाठी चांगलं आहे. पण इथून आपण रोड ट्रिपला जाऊ शकतो. पुण्यापासून हा तलाव जवळजवळ 74 किलोमीटरवर आहे. त्यानंतर विसापूरचा किल्ला आहे, हिरवाईने वेढलेला आहे हा किल्ला, खंडाळ्याच्या सुंदर डोंगरांमध्ये आहे. पावसाळ्यात हा किल्ला आणखीनच आकर्षक बनतो. या ठिकाणाची सर्वात खास गोष्ट म्हणजे इथपर्यंत पोहोचायला थोडा वेळ लागेल, पण इथे जास्त गर्दी दिसणार नाही. हा किल्ला विसापूर गावात आहे. इथे पायऱ्यांवर पडणारं पावसाचं पाणी खूप सुंदर दिसतं. पावसाळ्यात भेट देण्यासाठी हे एक सुंदर ठिकाण आहे. त्यानंतर घनगड किल्ला आहे, कॅम्पिंगला तिथे जाऊ शकतो. गरजाई देवीचं मंदिरही तिथे आहे. लेणी आणि किल्ले आहेत. त्या लोणावळा खंडाळामधून जर आपण जात असू तर ते आपल्याला 30 किलोमीटर आणि पुण्यापासून जर जात असू तर 100 किलोमीटर अंतरावर ते आहे. त्यानंतर मुंबईपासून जवळची सुद्धा फार अशी सुंदर ठिकाणं आहेत. एक तर आपण माथेरानला जाऊ शकतो चालत चालत त्या ट्रेकिंगमधून, त्या रेल्वेच्या पटऱ्यांमधून. आणि अर्थातच म्हणजे ज्यांना फिरायला आवडतं त्यांना पावसात फिरणंसुद्धा जास्त आवडतं, कारण तेव्हा निसर्गाला एक वेगळाच साज चढलेला असतो. आणि जर आपल्याला मुंबई किंवा महाराष्ट्राबाहेर फिरायचं असेल तर केरळसुद्धा एक उत्तम पर्याय आहे. वायनाड तिकडचं पावसाळ्यात तिकडे घनदाट जंगलं, रहस्यमयी गुहा, धबधब्यांचा मनमुराद आनंद तिथे आपण घेऊ शकतो. तिथे मसाल्यांच्या बागा आहेत, वन्यजीव अभयारण्यसुद्धा आहे. त्यानंतर केरळमधलंच मुनारसुद्धा आहे, तेसुद्धा चहाच्या विस्तीर्ण बागा आहेत. तिथे नयनरम्य टेकड्या आहेत, तर तिकडेसुद्धा हिरवळ आहे, त्यामुळे पावसात ती अजूनच उठून दिसते. सुंदर तलाव धबधबेसुद्धा आहेत. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंगलासुद्धा जाऊ शकतो. क्वीन ऑफ हिल्स म्हणून ते जगभर प्रसिद्ध आहे. चेरापुंजी मेघालयमधलं तिथेसुद्धा जाऊ शकतो. सगळ्यात जास्त पाऊस तिथे पडतो. तिकडचे डोंगर दऱ्या पाहण्यासारखे आहेत. महाबळेश्वर महाराष्ट्रातलं, तिथेसुद्धा महाबळेश्वर म्हणजे पावसाळ्यात अधिकच खुलून दिसतं. डोंगरांवरचे कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे आणि सतत कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, तर त्या ज्या परिसराचं सौंदर्य ते 4 पटीने वाढवतात. त्यामुळे तिकडेसुद्धा महाबळेश्वरमध्ये ऐतिहासिक प्रतापगड किल्ला आहे, लिंगमाळा धबधबा आहे, आर्थर सीट आणि मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तापोलासारख्या नयनरम्य ठिकाणांनासुद्धा आपण भेट देऊ शकतो. तर अशी काही ठिकाणं आहेत जिथे आपण नक्कीच मान्सूनची ट्रिप, पावसाळ्यातली ट्रिप आपण प्लॅन करू शकतो आणि त्या जागी येऊन एकदा पुन्हा मनाला उभारी देऊ शकतो. कारण फिरण्याने मनाला उभारी मिळत असते, वेगवेगळे अनुभव गाठीशी जोडलेले जात असतात. तर आपण रंजक सफरमध्ये या पुढे ऐकणार आहोत पर्सन बिहाइंड द स्टोरी याचा 6वा एपिसोड. तर हे सुरू होण्याअगोदर एक गाणं ऐकूया.

0: आत्मधून आवाहन, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पदभार प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला, पावसामुळे थांबलेली अमरनाथ यात्रा सुरू आणि झिम्बाब्वे विरुद्धचा भारताचा तिसरा टी20 क्रिकेट सामना आज हरारेमध्ये रंगणार. कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या वीर जवानांना देश आज कारगिल विजय दिनानिमित्त आदरांजली वाहत आहे. कारगिल विजय दिनाचा मुख्य कार्यक्रम द्रास इथल्या कारगिल युद्ध स्मारकावर झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी द्रास इथं युद्ध स्मारकावर शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल तसंच लष्कर प्रमुख आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. संरक्षण मंत्र्यांनी यावेळी कारगिल युद्ध स्मारकाच्या पोर्टलचं उद्घाटन केलं तसंच शहीद पत्नींना सन्मानित केलं. शौर विजय यात्रा या मोटरसायकल रॅलीला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. कारगिल विजय दिनानिमित्त आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मातृभूमीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर सैनिकांना आदरांजली अर्पण केली आहे. सैनिकांची वीरगाथा देशवासियांना समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा देत राहील असं राष्ट्रपतींनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. आजचा दिवस देशाचं लष्करी सामर्थ्य, राष्ट्रीय एकता आणि मातृभूमीच्या रक्षणासाठीचा अतूट निर्धार याची साक्ष देत असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. कारगिल विजय दिनानिमित्त सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमातून देशवासियांना केलं. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग होता. कारगिलच्या आव्हानात्मक परिस्थितीपेक्षा आपल्या सैनिकांचा ताठकणा, दुर्दम्य साहस आणि अढळ आत्मविश्वास मोठा ठरला असं म्हणत त्यांनी हुतात्म्यांना आणि वीर सैनिकांना वंदन केलं.
1: कारगिल की ऊंची ऊंची चोटियां, कठिन मौसम, दुश्मन की चुनौती, हर परिस्थिति हमारे सैनिकों के सामने थी, लेकिन उनका हौसला हर चुनौती से बड़ा था. उन्होंने मां भारती की रक्षा के लिए अपना सर्वस्व अर्पित कर दिया. आज कारगिल विजय दिवस पर मैं सभी वीर शहीदों और वीर सैनिकों को श्रद्धापूर्वक नमन करता हूँ.
0: त्यांच्या शौर्यगाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं शौर्य विजय यात्रेचं आयोजन केल्याची माहिती त्यांनी दिली. एक यात्रा, एक राष्ट्र, एक सलाम हा संदेश देण्यासाठी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकापासून निघालेली ही यात्रा कारगिलच्या युद्ध स्मारकापर्यंत जाणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं केलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांचा तसंच अलिकडेच नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या स्वदेशनिर्मित महेंद्रगिरी या युद्धनौकेचा उल्लेख करून आत्मनिर्भर भारताच्या वाढत्या ताकदीचं प्रतीक असल्याचं सांगून ते म्हणाले, भारताची संरक्षण उपकरणं आणि तंत्रज्ञानावर जगाचा विश्वास वाढतो आहे. कॅच द रेन या मोहिमेच्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचं सांगून त्या अनुषंगानं देशभर सुरू असलेल्या यशदायी प्रयत्नांची तसंच त्यामुळे घडून आलेल्या बदलांची उदाहरणं त्यांनी सांगितली. महाराष्ट्रात नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण करण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला. पर्यावरण संवर्धनाच्या मुद्द्यावर बोलताना प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी देशातल्या मातीपासून बनवलेल्या मूर्तींची पूजा करावी या आपल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अशा मूर्तींची प्रतिष्ठापना ही निसर्गपूजाच ठरेल असं ते म्हणाले. एक पेड माके नाम या उपक्रमाच्या सफलतेची उदाहरणही त्यांनी दिली. एकदाच वापरून फेकून द्याव्या लागणाऱ्या प्लास्टिकमुळे होणारं प्रदूषण टाळण्यासाठी देशभर सुरू असलेले प्रयत्न, त्यातून तयार होणारी उत्पादनं आणि रोजगार याविषयीची माहिती त्यांनी दिली. रिड्यूस, रियूज आणि रिसायकल ही आज घोषणा नाही तर आपल्या जीवनाचा भाग बनली असल्याचं ते म्हणाले. क्रीडा क्षेत्रात देशानं केलेल्या यशस्वी कामगिरीचा त्यांनी गौरव केला. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू तसंच लॉर्ड्सवर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाच्या कामगिरीचं कौतुक त्यांनी केलं. ब्रिटनमध्ये ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करावी, आपल्या क्रीडा भावनेनं सर्वांची मनं जिंकावीत यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. अलीकडेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांच्या ऑलिम्पियाड स्पर्धांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी केलेल्या गौरवास्पद कामगिरीचा अभिमानपूर्वक उल्लेख त्यांनी केला. देशात ऑलिम्पियाड्स आणि हॅकेथॉनची संस्कृती विस्तारत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. येत्या 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिन साजरा होणार असून त्यानिमित्तानं त्यांनी श्रोत्यांना सांगितलं की सरकारी प्रोत्साहनामुळे असंख्य कारागीर आणि विणकरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आला आहे. गेल्या 12 वर्षात खादीची विक्री 6 पट वाढली असून विक्रीचा आकडा 8,000 कोटी रुपयांवर पोहोचला असल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या सणासुदीच्या हंगामात खादी हातमागाची उत्पादनं खरेदी करावीत, व्होकल फॉर लोकलनुसार स्थानिक उत्पादनांचा आग्रह धरावा असं आवाहन त्यांनी केलं. येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं हर घर तिरंगा या मोहिमेला उत्साहानं

0: पुढं न्यावं, आपल्या घरी पूर्ण आदरानं तिरंगा फडकवावा असं आवाहनही त्यांनी केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार आज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. दिल्लीत शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण केल्याप्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करणारं पत्र लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलं आहे. आंदोलक विद्यार्थ्यांवर पॅलेटगनसारख्या शस्त्रांचा वापर करण्याला गृहमंत्री या नात्यानं मंजुरी दिली होती का, असा प्रश्नही त्यांनी या पत्रात विचारला आहे. दिल्लीत तैनात सुरक्षा दलं केंद्रीय गृहमंत्रालयाला उत्तरदायी आहेत, त्यामुळे या कारवाईला परवानगी कोणी दिली? विद्यार्थ्यांना मारहाण करणारे साध्या वेशातले लोक, पोलीस कर्मचारी होते की स्वयंसेवक, त्यांच्या तैनातीला कोणी मंजुरी दिली, असे प्रश्नही त्यांनी विचारले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज मुंबईत आयकर सिंधू या नवीन संकुलाचं उद्घाटन झालं. करदात्यांनी दिलेल्या करांच्या सहाय्यानं देशाचं कोषागार या संकुलाच्या नावाप्रमाणे महासागराचं रूप घेत आहे, असं त्या म्हणाल्या. मुसळधार पावसामुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर कोसळलेली दरड हटवण्याचं काम पूर्ण झाल्यावर आज पहाटे अमरनाथ यात्रेकरूंची 19वी तुकडी जम्मू इथून बालताल बेस कॅम्पकडे रवाना झाली. यंदा अमरनाथ यात्रेत आतापर्यंत 4 लाखापेक्षा जास्त भाविकांनी अमरनाथ गुंफांना भेट दिली आहे. सिक्कीममधल्या नथुला मार्ग कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेली 5वी तुकडी आज गंगटोक इथं सुरक्षित परतली. सिक्कीम पर्यटन विकास महामंडळानं काल गंगटोक इथं आयोजित केलेल्या स्वागत समारंभात यात्रेकरूंनी त्यांचे अनुभव सांगितले. यंदा नथुला मार्गे कैलास मानसरोवर यात्रेसाठी 10 तुकड्या जाणार आहेत. आसामातल्या पूरस्थितीविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली. सोनोवाल सध्या दिब्रुगडमध्ये पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. केंद्र सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी आहे, त्यांना प्रत्येक प्रकारे मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. केंद्राचं आंतरमंत्रालयीन पथक राज्यात दाखल झालं असून बाधित प्रदेशाची पाहणी करत आहे, असं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत पुरात 66 जणांचा मृत्यू झाल्याचं प्रशासनानं सांगितलं. 6 जिल्ह्यातल्या 274 निवारा शिबिरांमध्ये सुमारे 19,000 बाधितांनी आसरा घेतला आहे. अमेरिकन सैन्यानं सुमारे 2 आठवड्यांनंतर इराणवरचे हवाई हल्ले थांबवले असून संघर्ष थांबवण्यासाठी राजकीय प्रयत्नांना चालना दिली आहे. अमेरिकेनं काल रात्रभर कोणतीही मोठी लष्करी कारवाई केली नसल्याचं इराणनंही म्हटलं आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पश्चिम आशियातला तणाव निवळण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र होर्मुझच्या समुद्रधुनीतील परिस्थिती अद्याप गंभीर असून इराणच्या शेजारी आखाती देशांमध्ये सुरक्षेबाबत असुरक्षितता कायम आहे. झिम्बाब्वेबरोबरच्या T20 क्रिकेट मालिकेतला भारताचा 3रा आणि अखेरचा सामना आज हरारे इथं होणार आहे. संध्याकाळी 4:30 हा सामना सुरू होईल. काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेचा 90 धावांनी पराभव करून 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारतीय T20 संघाचा नवीन कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील हा पहिलाच मालिका विजय आहे. मणिपूरच्या उखरुल जिल्ह्यात सुरक्षा दलांनी गेल्या 24 तासात राबवलेल्या शोधमोहिमांमध्ये शस्त्रसाठा तसंच अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. काही सशस्त्र दहशतवाद्यांना अटकही करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कारगिल विजय दिनानिमित्त देशाची वीर शहीदांना आदरांजली. पर्यावरण रक्षणासाठी प्रधानमंत्र्यांचं मन की बातमधून आवाहन. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पदभार प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला. पावसामुळे थांबलेली अमरनाथ यात्रा सुरू आणि झिम्बाब्वे विरुद्ध भारताचा 3रा T20 क्रिकेट सामना आज हरारेमध्ये रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: साधु पृष्ठं महोदय, एतेन संभाषण अत्यन्तं सरलम् इति अंशं तु इदानीं सर्वेषामपि अनुभवगोचरा एव. वस्तुतः

0: ऐका, आपल्या आवश्यक कामांमध्ये आणखी एक महत्त्वाचे काम विसरू नका.
1: वित्तवर्ष 2025-26 करता ज्या करदात्यांना आपले आयकर रिटर्न ITR 1 किंवा ITR 2 मध्ये भरायचे आहे त्यांच्यासाठी रिटर्न जमा करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे.
0: रिटर्न जमा करण्यापूर्वी आपल्या AIS आणि फॉर्म 26AS ची सावधपणे तपासणी करा. तसेच आपली परदेशी कमाई किंवा परदेशी संपत्तीची योग्य आणि संपूर्ण माहिती अवश्य.
1: आपल्या आयकर रिटर्न मध्ये योग्य आणि अचूक माहिती भरा. हे क्विक रिफंड मध्ये मदत करते. योग्य रिटर्न तर लवकर रिफंड.
0: प्रत्येक आयकर दाता एक राष्ट्र माता. आयकर विभाग, भारत सरकार.
2: सर, पर्सनल लोन ऑफर आहे.
3: पुन्हा ब्लॉक करून टाकतो.
2: सर, फ्री ट्रिप टू दुबई.
3: यार, हे सुद्धा ब्लॉक. यार, कितीदा ब्लॉक करू?
4: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही. प्रत्येक वेळी नवा नंबर येतो.
3: मग काय करू?
4: कॉल उचल आणि मग ट्राय DND ऍप वर रिपोर्ट कर. कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग, ट्रॅव्हल, इन्शुरन्स आणि सबमिट. बस, फक्त काही सेकंदांचं काम.
3: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील?
4: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते. फक्त ब्लॉक नाही, रिपोर्ट करणं आवश्यक आहे. TRAIDND ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाउनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा.
5: अगं रीमा, सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
6: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करने का भी है.
5: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
7: PM सूर्य घर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in वर.
0: जरा ऐका, आपल्या आवश्यक कामांमध्ये आणखी एक महत्त्वाचे काम विसरू नका.
1: वित्तवर्ष 2025-26 करता ज्या करदात्यांना आपले आयकर रिटर्न ITR 1 किंवा ITR 2 मध्ये भरायचे आहे त्यांच्यासाठी रिटर्न जमा करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे.
0: रिटर्न जमा करण्यापूर्वी आपल्या AIS